श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। समान पातळीवर राहणे ह्या पाण्याचा धर्म आहे। तुम्ही एक घागर पाण्यातून भरून घ्या, तेथे झालेला खळगा भरून काढण्यासाठी बाजूचे सारे जलबिंदू धावत येतात, कारण त्यांना खळगा पाहण्यात आनंद वाटत नाही। पाण्याच्या जलबिंदूपासून ही गोष्ट आपण शिकली पाहिजे की मनुष्याच्या संकट समयी एकत्र येऊन त्यास बळ देऊन सावरून घ्यावं। प्रामाणिकपणा, कृतज्ञता, सभ्यता, आत्मसंयम, परोपकार, धैर्य इत्यादी गुणांवरच माणसाचे मोठेपण आणि लौकिक ठरत असतो। रामकृष्ण हरी।

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आरजे शुभांगीसोबत. 18 मे हा दिवस इतिहास, विज्ञान आणि संस्कृतीच्या अभूतपूर्व संगमाचा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. आपला वारसा, इतिहास आणि संस्कृती जतन करणाऱ्या संग्रहालयांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. पोखरण 1. 18 मे 1974 रोजी भारताने आपली पहिली यशस्वी अणुचाचणी राजस्थानमधील पोखरण इथं केली होती. या मोहिमेला स्माइलिंग बुद्धा असं नाव दिलं होतं, ज्यामुळे भारत अणुशक्ती संपन्न देशांच्या रांगेत जाऊन बसला. एरिक सिगल, जगप्रसिद्ध लव्ह स्टोरी या कादंबरीचे लेखक, तसेच HD देवेगौडा, भारताचे 11वे पंतप्रधान, यांचा आज जन्मदिन. तर पुण्यतिथी शहाजी राजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि स्वराज्याची संकल्पना मनात रुजवणारे थोर पराक्रमी पुरुष. मे महिन्यातील काही कालगणनेनुसार त्यांच्या स्मृतींना आज उजाळा दिला जातो. आणि आजची बोधकथा. एका मुलाने आपल्या आजोबांना विचारलं, आजोबा, आपणही जुनी भांडी, नाणी आणि जुन्या वस्तू का जपून ठेवतो? आजोबा हसून म्हणाले, बाळा, ज्या झाडाची मुळे जमिनीत खोलवर असतात तेच झाड वादळात टिकून राहतं. ही संग्रहालयातील वस्तू म्हणजे आपली मुळे आहेत. आपला इतिहास आपल्याला सांगतो की आपण कोण आहोत आणि आपल्याला भविष्यात किती मोठी झेप घ्यायची आहे. आपला इतिहास आणि आपली संस्कृती ही आपली ताकद असते. ती विसरणारा माणूस भविष्य घडवू शकत नाही. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही भूतकाळातील चुकांमधून शिकता आणि वर्तमानात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्यावर भर द्या, यश तुमच्या मागे येईल. आजच्या ऐतिहासिक दिनी आपण भारताच्या सामर्थ्याचा अभिमान बाळगूया आणि आपल्या संस्कृतीचा आदर करूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगीसोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 18 मे। वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी। माझा देह परमार्थाच्या आडीतो हे म्हणणे खरे नाही, तो मदत करतो किंवा आडीतो या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये। माझी वृत्ती कुठे गुंते हे पाहावे। भगवत भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची, तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागला। भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसे होणार। आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली। वास्तविक दोहांच्याही देहात फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही, पण वृत्तीत बदल झाला, विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावे। मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेने ठरवले, पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का? जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही, त्याबाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो। दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये 50% आपली कल्पना असते, बाकी उरले 50% त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले। आपली वृत्ती सारखी बदलते आहे आणि जगही सारखे बदलते आहे, म्हणून त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते वाटणे खरे नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असते। शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात। भजन, पोथी वाचन, मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही। आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही, यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना। गंगास्नान, विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते, त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही। आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे। भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल। आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तर तो खुपतो, त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म आहे ती भगवंतालाच कळते, म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही। विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावे। भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे। वृत्ती स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान, आणि भगवंताकडेच वृत्तीसारखी राहणे याचे नाव समाधी होय। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, टोमॅटो एक महत्त्वाचं भाजीपाला पीक. या पिकासाठी अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता लागणारं पायाभूत तंत्रज्ञान, विशेषतः जमिनीची निवड आणि पूर्वतयारी या संदर्भामध्ये पायाभूत माहिती आपण आज पाहणार आहोत. टोमॅटो प्रामुख्यानं खरीप आणि रबी हंगामात घेतल्या जाणारं पीक आहे. हे पीक चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोळट्याच्या जमिनीत उत्तम प्रकारे येऊ शकतं. टोमॅटो पीक ज्या जमिनीत घ्यायचं आहे त्या जमिनीत अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय पीक म्हणजे वांगं आहे किंवा मिरची आहे यासारखी पिकं घेतलेली नसावीत, कारण ती जर घेतली तर त्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त येण्याची शक्यता असते. टोमॅटोची रोपं तयार करताना काळजी घ्यावी लागते. उष्ण हवामान टोमॅटोला चांगलं मानवतं. टोमॅटोचं रोप जोमदार निरोगी तयार झालं पाहिजे. त्यासाठी 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच या आकाराचे गादी वाफे आपण बांधून घेतले पाहिजे. प्रत्येक वाफ्यावर 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत बारीक करून मिसळून टाकायचं. बी पेरण्या अगोदर गादी वाफ्यावर रुंदीशी समांतर अशा 3 ते 4 मोठ्या अंतरावर 1 सेंटीमीटर खोल रेखा पाडाव्यात. या पाडलेल्या ओळीमध्ये बी हातावर घेऊन चिमटीतून पातळ पेरलं पाहिजे. एकाच ठिकाणी जास्त बी पडल्यास ते कमी पडलेल्या जागी आपण टाकलं पाहिजे. बियाणं प्रक्रिया केलेलं असलं पाहिजे. बी पेरण्या अगोदर थायरम किंवा 22 इंची बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. ओळीमध्ये बी पेरल्यानंतर हलक्या हातानं बी मातीनं झाकून घ्यायचं. वाफ्यात जे बी आहे ते उगून येईपर्यंत शक्यतो झारीनं पाणी द्यायचं आणि रोपांचे वाफे नेहमी तणमुक्त ठेवले पाहिजे. रोपे पुनर्लागण करण्याच्या 1 आठवडा अगोदर रोपांना पाणी हळूहळू कमी केलं पाहिजे. बियाण्याच्या प्रमाणाचा जेव्हा विचार करतो तर साधारणतः संकरित जातीसाठी 150 ग्रॅम बियाणं प्रति हेक्टर, सुधारित जातीकरता 400 ग्रॅम बियाणं प्रति हेक्टर या प्रमाणात बियाण्याचा दर लागतो. लागवडीचं अंतर साधारणतः 90 बाय 30 सेंटीमीटर या अंतरावर लागवड केली पाहिजे. टोमॅटोमध्ये अनेक जाती आहेत. धनश्री आहे, भाग्यश्री आहे किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ फुले राजा जी म्हणतो आपण, ती एक जात आहे. परंतु वाण निवडताना एक सल्ला असा राहील की उद्यान विद्या शाखेचे जे तज्ज्ञ आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र करडा येथील उद्यान विद्या शाखेचे विशेष तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी संपर्क करून आपण आपल्या जमिनीच्या प्रकारच्यानुसार, वाणाच्या कालावधीनुसार, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या इतर बाबी आणि बाजारपेठ या सगळ्या बाबीचा विचार करून आपण वाणाची निवड केली पाहिजे आणि त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. रासायनिक खताचा जेव्हा विचार करतो तर सरळ वाणासाठी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश प्रति हेक्टर या प्रमाणात खताची मात्रा द्यायची असते. संकरित वाणाकरता 300 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 150 किलो पालाश प्रति हेक्टर या प्रमाणात माती परीक्षणाच्या आधारावर खताची मात्रा दिली पाहिजे. तर टोमॅटोची जर लागवड करायची असेल तर ही झाली एक पायाभूत माहिती. या संदर्भामध्ये अधिक आपल्याला जर तांत्रिक सल्ल्याची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील उद्यान विद्या शाखेचे विशेषज्ञ विषयाचे तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी जर संपर्क केला आपण तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आपल्याकडं प्रकाश येण्याच्या वाटाही बंद करायच्या नाहीत आणि त्याच्या आपल्याकडून दुसऱ्याकडे जाण्याच्या वाटाही बंद करायच्या नाहीत। प्रकाश मुक्तपणानं घ्यायचाही आणि मुक्तपणानं द्यायचाही। असा प्रकाश देणारे जगातील असंख्य स्त्री पुरुष वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युच्च कोटीचं कर्तृत्व गाजून लोकांना प्रभावित करीत असतात, झपाटून टाकतात, अनुयायी बनवतात, निष्ठावंत पुजारी बनवतात आणि या कर्तृत्वशाली लोकांच्या व्यक्तिमत्वात इतरांच्या मनाला भुरळ घालण्याची एक जादू असते, एक मोहिनी असते। काही क्षेत्रातील मोजकी उदाहरणं पाहिली तरी हे स्पष्ट होईल। वर्धमान महावीर, तथागत बुद्ध, राम, कृष्ण, कन्फ्युशियस, झरथुष्ट्र, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर यांचा धार्मिक क्षेत्रातील प्रभाव नव्यानं सांगण्याची गरजच नाही। अलेक्झांडर, अशोक, हर्षवर्धन, नेपोलियन बोनापार्ट, छत्रपती शिवाजी महाराज, अब्राहम लिंकन, हिटलर, महात्मा गांधी इत्यादींचा राजकारणावरचा ठसा दीर्घकाळ असा टिकणाराच आहे। आता आपल्या देशापुरता विचार करायचा झाला तर सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादींचं कार्य अजरामर असंच आहे। तत्वज्ञानाच्या क्षेत्रात सॉक्रेटिस, नागार्जुन, आद्य शंकराचार्य, कांट, हेगेल यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही। न्यूटन, आइन्स्टाईन वगैरे यांचं विज्ञानाच्या क्षेत्रातील कार्य असंच अलौकिक आहे। आपल्या जीवनात अशी अनेक कितीतरी क्षेत्र आहेत आणि या सर्व क्षेत्रातून अतिशय प्रभावशाली कार्य केलेल्या अक्षरशः हजारो व्यक्ती आहेत की ज्यांनी जग समृद्ध बनवलेलं आहे। या लोकांपैकी बहुतेकांनी मानवी समाजावर अत्यंत उपकार केलेले आहेत, या उलट काहींनी घृणास्पद अपकारही केलेले आहेत। सूर्य किती तेजस्वी, किती प्रखर आणि त्यामुळे किती प्रभावी हे प्रत्येकाला अनुभवला येत असल्यामुळं ते वेगळेपणानं सांगण्याची खरं म्हणजे गरजच नाही, तरीही त्याची एक मर्यादा आहे। इतका तेजस्वी असूनही तो एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करू शकत नाही। पृथ्वीचा जो भाग त्याच्याकडे नसतो तिथला अंधार नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या सूर्याकडे सुद्धा नाही। सूर्याच्या प्रकाशाची वा तेजाची निंदा करणं हा इथे अर्थ नाही, तर सूर्याच्याही काही मर्यादा आहेत। तसंच मानवी जीवनाचं एक अत्यंत महत्वाचं सत्य जाणण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीच्याही, लोकोत्तर व्यक्तींच्याही कार्याला काही मर्यादा पडत जातात। आपण अनेकदा क्रांतीची भाषा करतो, जगात उलथापालथ घडवण्याच्या घोषणा देतो, सगळं जग एका झटक्यात बदलण्याची आश्वासनं देतो, सुंदर स्वप्न म्हणून हे सगळं छान असतं आणि अशी स्वप्न पाहणं हा आपला अधिकार आहे। पण त्याचबरोबर आपली स्वप्न साकार करण्याची क्षमता, आवाका, गुणवत्ता, बलवत्ता, परिस्थिती आहे की नाही याचं भान सुद्धा ठेवणं महत्वाचं असतं। अनेकदा या बाबतीत आपल्या सामर्थ्याविषयीच्या आपल्या कल्पना अतिशय अफलातून, गैरवाजवी, अतिशयोक्त अशा असतात, त्यामुळं थोडंसं यश मिळालं तरी आपण हुरळून जातो, आपली घमेंड वाढते, वास्तवाचं भान आपण विसरून जातो। याचं दुसरं टोक म्हणजे थोडंसं अपयश आलं तरी आपण खचून जातो, आपल्या कर्तृत्वावरचा आपला विश्वास उडतो आणि मोठ्या उमेदीनं पाहिलेली आपली स्वप्न आपणच चुरगाळून कुसकरून फेकून देतो। ही दोन्ही टोकं टाळता यायला पाहिजे, म्हणून सूर्याचंही आणि महामानवाचं उदाहरण आपल्याला खूप उपयोगी पडू शकतं। सर्व जग बदलण्याचं स्वप्न जरूर पाहावं, पण आपल्या संपर्कातील एका दुसऱ्या व्यक्तीला आणि तेही थोडंसं बदलू शकलो तरी आपण त्याचं समाधान मानायला शिकलं पाहिजे।
2: आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साथो। दोस्तों, हम अक्सर दूरबीन लेकर आसमान में तारों और ग्रहों को ढूंढते रहते हैं। हम हजारों मील की यात्रा करते हैं ताकि किसी तीर्थ पर जाकर उस परम तत्व को देख सकें। हमें लगता है कि जो महान हैं, जो विराट हैं, वह हमसे कहीं दूर बाहर की दुनिया में छिपा है। लेकिन कबीर साहब आज एक ऐसा अचंभा बता रहे हैं जो हमारी सोच को पूरी तरह उलट देता है। वह कहते हैं कि वह जो अनंत है, जिसकी कोई सीमा नहीं, वह इस छोटे से शरीर के भीतर समाया हुआ है। आज का दोहा उस चमत्कार के बारे में है जिसे हम रोज साथ लेकर घूमते हैं पर कभी गौर नहीं करते। आइए जानते हैं इस पिंड के भीतर छिपे अपिंड का रहस्य। बसे पिंड अपिंड में ता गति लखे न कोई, कहे कबीरा संत हो बड़ा अचंभा मोही।

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

हाय हॅलो नमस्कार, मी तुमची आरजे शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हॅड टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक में।

0: सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत। यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट, संगीतकार ST Burman, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा। काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय। देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे। ऐकूया हे सुंदर गाणं।

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग।
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल अर्चना। साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं, जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं। या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते। भली भली सी एक सूरत

0: राज्यस्वर आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए ए

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे, न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.
1: आखो आखो मे, आखो आखो मे बात होने दो,

0: आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया. यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंद आश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावूक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतंय. काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुणपण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग। यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले। ओ पी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा। किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं। असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे। ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: सुतार मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: काय मी आर्जस्वरा आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: अभी न जाओ छोड़ कर

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हा.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. श्रोते हो, आजच्या विशेष मुलाखतीत आज आपल्यासोबत आहेत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव या प्रतिष्ठित महाविद्यालयाचे प्राचार्य राजू नारखेडे सर. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी हे महाविद्यालय विशेष ओळख निर्माण करत आहे. तर जाणून घेऊया महाविद्यालयाचा प्रवास, वैशिष्ट्य आणि विद्यार्थिनींसाठी उपलब्ध संधी याविषयी अधिक माहिती सरांकडनंच. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये. आपला शैक्षणिक प्रवास कसा झाला आणि नेमकी प्रेरणा कुणाची आपल्याला लाभली त्याबद्दल सांगा.
1: सर्वप्रथम जळगावच्या मनभावन FM केंद्राचे मी मनपूर्वक आभार मानतो.

0: आपल्या समूहाचे धन्यवाद. FM रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थिनी आणि पालकांशी संवाद साधण्याची मला जी संधी मिळाली त्याचा मला आनंद आहे. शैक्षणिक प्रवास जर म्हणताल तर अतिशय कष्टातून शिक्षण घेऊन स्वतः काम करून शिक्षण घेऊन मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे. आणि यासाठी मला माझे आईवडील आणि गुरूंची प्रेरणा ही सतत या शिक्षण प्रवासात नेहमी प्रेरणादायी ठरली. माझा प्राध्यापक पदापासून सुरू झालेला प्रवास आज प्राचार्यपदापर्यंत येऊन पोहोचला आहे. आज महिला महाविद्यालयात प्राचार्यपदी असताना विद्यार्थिनींसाठी काम करण्याची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी एक अभिमानाची बाब आहे.
1: वा, छानच सर. सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी श्रोत्यांना काय सांगाल?
0: डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील महिलांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे अग्रगण्य महाविद्यालय आहे. शिक्षणासोबतच संस्कार, गुणवत्ता, संशोधन आणि व्यक्तिमत्व विकास यांना आम्ही तितकेच महत्त्व देतो. ग्रामीण व शहरी भागातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे आमचे म्हणजेच लेवा एज्युकेशनल युनियनचे आणि अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालयाचे ध्येय आहे. शिक्षणासोबत त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे आमचे महत्त्वाचे ध्येय आम्ही मानतो.
1: महाविद्यालयाला मिळालेली स्वायत्त संस्था म्हणून ओळख विद्यार्थिनींसाठी कशी फायदेशीर ठरते?
0: स्वायत्तता म्हणजे विद्यार्थिनींसाठी अधिक संधी, अभ्यासक्रमामध्ये काळानुरूप बदल करता येतात, कौशल्य आधारित शिक्षण, उद्योगाभिमुख विषय, प्रात्यक्षिक ज्ञान आणि रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवणे सोपे होते. विद्यार्थिनींच्या गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक पद्धतीने परीक्षा व मूल्यमापन प्रक्रिया राबविता येते. शिक्षणातील स्वायत्ततेमुळे आपला रोजगाराभिमुख शिक्षणावर अधिक भर आहे आणि असतो.
1: वा वा, रोजगाराभिमुख शिक्षण तर महत्वाचंच आहे. सर, नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपण काय सांगाल?
0: नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे. यात कौशल्याधारित शिक्षण, संशोधन आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि यासाठी हे NEP 2020 धोरण आहे. त्यासोबतच आपल्या भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक लेवलच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुद्धा NEP 2020 उपयोग होईल.
1: वा सर, महिला शिक्षणाबाबत आपली भूमिका काय आहे?
0: महिला शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नाही तर समाज परिवर्तनाची ताकद आहे. एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब सशक्त होतं. आजच्या काळात महिलांनी प्रशासन, विज्ञान, कला, उद्योग, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे सुनीता विल्यम्स. त्यामुळे मुलींनी आत्मविश्वासाने पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी आमच्या महाविद्यालयात पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्याधिष्ठित शिक्षण सुद्धा दिले जाते.
1: महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी नेमके कुठले कुठले उपक्रम राबवले जात असतात?
0: आमचं महाविद्यालय 1984 स्थापना असलेलं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शैक्षणिक उपक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, NSS, NCC, उद्बोधन वर्ग, वाङ्मय मंडळ, विज्ञान मंडळ, युवा रंग स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता विकास, हस्तकला संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय चर्चासत्र, आरोग्यविषयक कार्यक्रम आणि डिजिटल शिक्षणावर भर दिला जातो. त्यासोबतच स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ब्युटी थेरपी आणि फॅशन डिझायनिंग सारखे महाराष्ट्रातील फक्त आमच्या विद्यालयात असलेले डिग्री देणारे उपक्रमसुद्धा राबवले जातात. त्याच्यातच विद्यार्थिनीमध्ये नेतृत्व गुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी अनेक विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. दर महिन्याला एखाद्या चांगल्या व्यक्तीचं उद्बोधनपर भाषण, मोटिवेशनल भाषणं हे आम्ही आमच्या विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्यातील प्रवासासाठी मदत होईल अशा अनुषंगानं आयोजित करत असतो.
1: अच्छा, खूपच छान. सर, आजच्या डिजिटल युगात शिक्षण पद्धतीत अनेक बदल झालेत, त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: शिक्षणातील बदल हे सुद्धा काळानुरूप गरज आहे आणि त्याचनुसार आजची शिक्षण पद्धती जी आहे ती तंत्रज्ञान आधारित झाली आहे.
1: बरोबर.
0: त्यामध्ये स्मार्ट क्लासरूम, ऑनलाईन व्याख्याने, ई लर्निंग, डिजिटल लायब्ररी आणि आभासी शिक्षण यांचा मोठ्या प्रमाणात वापर हा केला जातो. या तंत्रज्ञानाचा उपयोग अशा पद्धतीनं का केला जातो, त्याचं कारण असं आहे की एखाद्या परदेशात बसलेल्या चांगल्या प्राध्यापकाचं व्याख्यान आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मिळू शकते. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आमच्या इथं झालेली 30 एप्रिलची कॉन्फरन्स, जेथे UK मधील एहसान उल्ला खान हे कम्प्युटर तज्ज्ञ आणि मलेशियामधील शरण शेट्टी नावाचे शिक्षणातील एक मोठे व्यक्ती, त्यांनी त्या कॉन्फरन्समध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याचा उपयोग सगळं प्राध्यापक आणि विद्यार्थिनींना झाला. तर अशा तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून घेऊन स्वतःचे व मुलींचं ज्ञान हे वाढवलं जात आहे आमच्या महाविद्यालयात.
1: वा वा वा, म्हणजे मुलींच्या सर्वांगीण विकासाची काळजी नक्कीच या ठिकाणी घेतली जात असते. पण सर, मला सांगा ना, आपल्या महाविद्यालयात अभ्यासक्रमा व्यतिरिक्त कुठले कुठले कोर्सेस अजून चालवले जात असतात?
0: आमच्या महाविद्यालयामध्ये रेग्युलर BA BCOM BSc MA MCOM MSc सोबतच BCA हा एक विषय आहे. त्याच्यानंतर बॅचलर इन व्होकेशनलच्या अंतर्गत ब्युटी थेरपी, फॅशन डिझायनिंग, नंतर व्हिडिओ फोटोग्राफी ह्या प्रकारचे कोर्सेस, नंतर फिनिशिंग स्कूल या माध्यमातून हे रोजगाराभिमुख कोर्सेस जे आहेत ते दिले जातात. सोबतच प्रत्येक विभाग 30 तासाचा एक त्या त्या विषयाचा आधुनिक पद्धतीचा कोर्स हा विद्यार्थ्यांना जवळजवळ फ्री असलेल्या माफक दरामध्ये दिला जातो.
1: अच्छा अच्छा. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांवर नेमका काय आणि कसा परिणाम होत असतो?
0: मोबाईल आणि सोशल मीडिया हे एक तंत्रज्ञानाची बाजू आहे. हे तंत्रज्ञान एका पद्धतीनं वरदानही आहे आणि शापही आहे. योग्य वापर केला विद्यार्थी ज्ञान वाढवू शकतात, पण अतिवापरामुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. आणि हा वापर करण्यापासून कशा पद्धतीनं करावा ही सांगण्याची गरज शिक्षकांची आहे आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे पालकांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे अचूक वापर व त्याचे योग्य संतुलन जे आहे ते आवश्यक आहे.
1: बरोबर. सर, करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी नेमकं काय लक्षात ठेवलं पाहिजे?
0: सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. या युगामध्ये विविध प्रकारचे करिअर उपलब्ध आहेत, त्यानुसार स्वतःची आवड काय आहे आणि आपण त्या क्षेत्रात किती क्षमतेनं काम करू शकतो आणि त्यामधल्या भविष्यातल्या संधी किती उपलब्ध आहेत या सर्वांचा विचार करून आपलं करिअर निवडावं. इतरांचं अनुकरण न करता स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवून आपलं करिअर निवडून पुढे जावं.
1: बरोबर. सर, पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद किती महत्त्वाचा आहे?
0: विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक आणि शिक्षक यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. दोघांनाही विद्यार्थ्यांच्या समस्या जर समजून घेता आल्या तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. त्यामध्ये पालकांनीही कुठलाही अट्टहास करू नये की तू ह्या एकाच ह्याच्यामध्ये करिअर करावं, आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं ज्याच्यात क्षमता आहे त्याच्यामध्येच करिअर हे करावं.
1: सर, स्पर्धा परीक्षा आणि रोजगार याबाबत विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल?
0: स्पर्धा परीक्षेचा अर्थच असा आहे की आपण रोजगारासाठी स्पर्धा परीक्षा देतो आणि याच्यामध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यामध्ये सतत वेळेचा अभ्यासाचं नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यास मदत मिळते. आणि विशेष म्हणजे स्पर्धा करत असताना स्वतःशीच स्पर्धा करा. मला आज 90% मिळाले, उद्या मी 95% मिळवेल, त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये आत्मविश्वासानं जर प्रयत्न सुरू केले तर तुमचं स्पर्धा परीक्षेतलं यश हे तुमच्या पायाशी लोळण घेत असेल. आमच्या महाविद्यालयात भव्य दिव्य असं एक स्पर्धा परीक्षा केंद्र आहे आणि त्यामधून आमच्या प्राध्यापकांच्या मदतीने आमच्या इथल्या जवळजवळ 101 विद्यार्थिनी ज्या आहेत त्या विविध शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि हे या यशाचे एक अतिशय अचूक व योग्य उदाहरण आहे.
1: वा वा, खूपच छान. विद्यार्थिनींना आपण कुठला संदेश द्याल?
0: विद्यार्थिनींना संदेश देत असताना मी एकच सांगेल की मोठी स्वप्ने पहा आणि त्यासाठी सातत्याने मेहनत करा. अपयश आलं तरी खचून जाऊ नका. शिक्षण, संस्कार, आत्मविश्वास आणि शिस्त यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थिनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकते. समाजासाठी संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनणेही तितकंच महत्वाचं आहे.
1: अगदी खरंय. स्वतःच्या क्षमता ओळखून त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण जर रोजगार निवडला, करिअर निवडलं, तर नक्कीच तुम्हाला यशाचं शिखर गाठता येतो. अतिशय छान असा संदेश सरांनी आपल्या संवादातून दिलेला आहे. सर, पालकांसाठी काही विशेष संदेश?
0: पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावं, मुलींच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा आणि आजच्या युगात महिलाही प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे कार्य करत आहेत. सध्याची गरजही आहे की आपण दोन्ही चाकं जे आहेत गाड्यांची त्याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे. त्यानुसार आपला संसाराचा गाडासुद्धा चालत नाही आणि त्यामुळे मुलींना संधी आणि पाठबळ देणं ही काळाची गरज आहे.
1: अगदी खरंय. सर, आपल्याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे, त्यासाठी आपण काय विशेष सांगाल?
0: लेवा एज्युकेशनल युनियन जळगाव संचलित डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालय हे 1984 पासून महिलांना उच्च शिक्षण देणारे खानदेशातील एकमेव महाविद्यालय आहे. आणि लेवा एज्युकेशनल युनियनने 1916 मुलींना शिक्षणासाठी हॉस्टेलची सोय सुरुवातीला जळगावमध्ये करून दिली. म्हणजे त्यांचा विचार किती उदात्त होता. जवळजवळ 100-110 वर्षांपूर्वी हा विचार त्यांनी केला की मुली ह्या समाजामध्ये पुढे आल्या पाहिजे. तर त्या अनुषंगाने आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही विद्यार्थिनींना केंद्रबिंदू मानतो आणि त्या केंद्रबिंदूंचा विकास होत असताना शैक्षणिक विकास, गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापन, त्यामधले विविध कौशल्य, त्याच्यानंतर भव्य ग्रंथालय व संशोधन केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, महिलांसाठी जिमखाना, यूजी ते पीजीचे अभ्यासक्रम, स्वायत्त दर्जा, मुलींसाठी फॅशन शो, मुलींचा दहीहंडी महोत्सव, भारतीय संस्कृतीमधील विविध कार्यक्रम, निकालाची उत्तम परंपरा, उत्कृष्ट क्रीडा विभाग आणि या सर्व परंपरांमधून आमच्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे एक खासदार स्मिताताई वाघ व सध्याच्या जळगावच्या महापौर सौदीपमाला काळे यांच्यासारख्या माजी विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या आहेत.
1: खरंच अभिमानास्पद आहे.
0: त्या व्यतिरिक्तही बाकी क्षेत्रातही आमच्या विद्यार्थिनी अग्रेसर आहेत. जसे प्राचार्य आहेत, PSI आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत, सिनेकलावंत आहे. त्यामध्ये उदाहरण म्हणलं तर पल्लवी जाधव आहे. उत्तम गृहिणी तर आहेतच आहेत आणि जवळजवळ जळगावमधल्या बऱ्याच घरांमध्ये ह्या उत्तम गृहिणी ते घर पुढे नेत आहेत आणि ती प्रथा सतत चालू आहे. 40 वर्ष जुने व विद्यार्थी व पालक यांचा विश्वासपात्र महाविद्यालय आहे. आमच्या महाविद्यालयाचा भरपूर संस्थांशी MOU करार आहे व त्या करारातून आम्ही कार्यक्रमसुद्धा घेत असतो आणि नियमित विद्यार्थिनींचे हित जोपासून व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन हे आमचा नेहमीच मानस राहिलेला आहे.
1: वा, छानच. सर, सर मला सांगा ना, पुढच्या काही वर्षात महाविद्यालयासाठी आपली स्वप्न काय आहेत किंवा भावी योजना काय आहेत, त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये आम्ही आमच्या महाविद्यालयाचा स्तर जर विचार केला तर शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामध्ये आमचं महाविद्यालय देशातील ठराविक महाविद्यालयामध्ये ठसा उमटवेल. त्यानंतर आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी ज्या आहेत त्या विद्यार्थिनी स्वतःच्या पायावर उभं राहतील. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणलं तर डिफेन्समध्ये करिअर करणे असो, पोलीसमध्ये करिअर करणे असो, की ज्याचा उद्देश असा आहे की त्या स्वतः शरीरानं आणि मनानं सक्षम होऊन आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडतील आणि आपला पुढचा प्रवास हा त्यांचा सुखकर होईल, हेच आमचं विचार आहे.
1: नक्कीच सर, तुमच्या भावी वाटचालीसाठी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आपण दिलेली माहिती विद्यार्थिनींसाठी आणि पालकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि उपयुक्त अशी ठरणारी आहे, याबद्दल शंकाच नाही. सर, आपल्या व्यस्त वेळातून आज आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमतर्फे मी RJ शुभांगी आपले मनस्वी आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. या निमित्तानं शहरातील व परिसरातील सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना माझी आग्रहाची विनंती राहील की आपण नक्की आमच्या महाविद्यालयाला भेट द्या आणि आमच्या महाविद्यालयात प्रवेश घ्या. नक्कीच आम्ही तुमचा विश्वास सार्थ करू. तुमच्या काही सूचना असतील तर आमच्या महाविद्यालयाला द्या, आम्ही त्या सूचनांचं तंतोतंत पालन करू व विद्यार्थिनींचं हित जोपासू.
1: धन्यवाद सर.
2: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर जय शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास. ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्त हाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीतं तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनूप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभंगी सोबत। यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन। ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते, तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते। म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो। तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं।

0: मी आर्जेस्वरा आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना. ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना? अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाहीये, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस, हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इसकदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

0: चले।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत। गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात। ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत। यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन। श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही। रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं। आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दीदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो। हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं।

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्यामिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार एस डी वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा, वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी, खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आरडी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना?

0: मी आर्जस्वरा आप अंटी उनके लिए रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग
1: श्रोते हो गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो. आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा. तुमचे अभिप्राय तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.
0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय हॅलो नमस्कार. रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आरजे शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास.

लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

ज्या गाण्याने एल पी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकलसुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एल पींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर, ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी.

प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य आहा। या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पिननी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं। लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे, नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा।

0: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्वेस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वाह. अँथनी गोन्सॉल्वेस हे प्यारेलाल जींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
4: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: गली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्वेस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो राहू
4: क्या

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि अल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी अल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबूरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

त्यानंतर आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दिदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कट जाए रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगीसोबत, फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमची आरजे शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत रहा, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांकी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीतं. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेईंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी. देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देव आनंद यांच्या स्टाईल

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल, अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

श्रोते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत, यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख। आखो आखो मे, न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट। या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय। तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते। ऐकूया हे खास गाणं।

0: आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट द जी
1: श्रोते हो आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया. यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

आणि जया बच्चन जाने जा ढूंढता फिर रहा हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

आणि जया बच्चन जाने जा ढूंढता फिर रहा हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

अवतार या चित्रपटात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे, काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही एक सुश्राव्य गुंफण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले। ओ पी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वाह। किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं। असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे। ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: सुतार मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट।

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर्ज शुभांगी. श्रोते हो, आजच्या विशेष मुलाखतीत आज आपल्या सोबत आहेत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव या प्रतिष्ठित महाविद्यालयाचे प्राचार्य राजू नारखेडे सर. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी हे महाविद्यालय विशेष ओळख निर्माण करत आहे. तर जाणून घेऊया महाविद्यालयाचा प्रवास, वैशिष्ट्य आणि विद्यार्थिनींसाठी उपलब्ध संधी याविषयी अधिक माहिती सरांकडनंच. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभवांच्या स्टुडिओमध्ये. आपला शैक्षणिक प्रवास कसा झाला आणि नेमकी प्रेरणा कुणाची आपल्याला लाभली त्याबद्दल सांगा ना.
1: सर्वप्रथम जळगाव

0: जी संधी मिळाली त्याचा मला आनंद आहे. शैक्षणिक प्रवास जर म्हणताल तर अतिशय कष्टातून शिक्षण घेऊन स्वतः काम करून शिक्षण घेऊन मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि यासाठी मला माझे आईवडील आणि गुरूंची प्रेरणा ही सतत या शिक्षण प्रवासात नेहमी प्रेरणादायी ठरली. माझा प्राध्यापक पदापासून सुरू झालेला प्रवास आज प्राचार्यपदापर्यंत येऊन पोहोचला आहे. आज महिला महाविद्यालयात प्राचार्यपदी असताना विद्यार्थिनींसाठी काम करण्याची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी एक अभिमानाची बाब आहे.
1: छानच सर. सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी श्रोत्यांना काय सांगाल?
0: डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील महिलांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे अग्रगण्य महाविद्यालय आहे. शिक्षणासोबतच संस्कार, गुणवत्ता, संशोधन आणि व्यक्तिमत्व विकास यांना आम्ही तितकेच महत्त्व देतो. ग्रामीण व शहरी भागातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे आमचे म्हणजेच लेवा एज्युकेशनल युनियनचे आणि अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालयाचे ध्येय आहे. शिक्षणासोबत त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे आमचे महत्त्वाचे ध्येय आम्ही मानतो.
1: महाविद्यालयाला मिळालेली स्वायत्त संस्था म्हणून ओळख विद्यार्थिनींसाठी कशी फायदेशीर ठरते?
0: स्वायत्तता म्हणजे विद्यार्थिनींसाठी अधिक संधी, अभ्यासक्रमामध्ये काळानुरूप बदल करता येतात, कौशल्य आधारित शिक्षण, उद्योगाभिमुख विषय, प्रात्यक्षिक ज्ञान आणि रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवणे सोपे होते. विद्यार्थिनींच्या गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक पद्धतीने परीक्षा व मूल्यमापन प्रक्रिया राबविता येते. शिक्षणातील स्वायत्ततेमुळे आपला रोजगाराभिमुख शिक्षणावर अधिक भर आहे आणि असतो.
1: वा वा, रोजगाराभिमुख शिक्षण तर महत्वाचंच आहे. सर, नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपण काय सांगाल?
0: नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे. यात कौशल्याधारित शिक्षण, संशोधन आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि यासाठी हे NEP 2020 धोरण आहे. त्यासोबतच आपल्या भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक लेवलच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुद्धा NEP 2020 उपयोग होईल.
1: वा सर, महिला शिक्षणाबाबत आपली भूमिका काय आहे?
0: महिला शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नाही तर समाज परिवर्तनाची ताकद आहे. एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब सशक्त होतं. आजच्या काळात महिलांनी प्रशासन, विज्ञान, कला, उद्योग, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे सुनीता विल्यम्स. त्यामुळे मुलींनी आत्मविश्वासाने पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी आमच्या महाविद्यालयात पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्याधिष्ठित शिक्षण सुद्धा दिले जाते.
1: महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी नेमके कुठले कुठले उपक्रम राबवले जात असतात?
0: आमचं महाविद्यालय 1984 स्थापना असलेलं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शैक्षणिक उपक्रमासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, NSS, NCC, उद्बोधन वर्ग, वाङ्मय मंडळ, विज्ञान मंडळ, युवा रंग स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता विकास, हस्तकला संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय चर्चासत्र, आरोग्यविषयक कार्यक्रम आणि डिजिटल शिक्षणावर भर दिला जातो. त्यासोबतच स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ब्युटी थेरपी आणि फॅशन डिझायनिंग सारखे महाराष्ट्रातील फक्त आमच्या विद्यालयात असलेले डिग्री देणारे उपक्रम सुद्धा राबवले जातात. त्याच्यातच विद्यार्थिनीमध्ये नेतृत्व गुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी अनेक विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. दर महिन्याला एखाद्या चांगल्या व्यक्तीचं उद्बोधनपर भाषण, मोटिवेशनल भाषण हे आम्ही आमच्या विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्यातील प्रवासासाठी मदत होईल अशा अनुषंगानं आयोजित करत असतो.
1: अच्छा, खूपच छान. सर, आजच्या डिजिटल युगात शिक्षण पद्धतीत अनेक बदल

0: बदल झालेत त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: शिक्षणातील बदल हे सुद्धा काळानुरूप गरज आहे आणि त्याचनुसार आजची शिक्षण पद्धती जी आहे ती तंत्रज्ञान आधारित झाली आहे.
0: बरोबर.
1: त्यामध्ये स्मार्ट क्लासरूम, ऑनलाईन व्याख्याने, ई लर्निंग, डिजिटल लायब्ररी आणि आभासी शिक्षण यांचा मोठ्या प्रमाणात वापर हा केला जातो. या तंत्रज्ञानाचा उपयोग अशा पद्धतीनं का केला जातो, त्याचं कारण असं आहे की एखाद्या परदेशात बसलेल्या चांगल्या प्राध्यापकाचं व्याख्यान आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मिळू शकते. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आमच्या इथं झालेली 30 एप्रिलची कॉन्फरन्स, जेथे UK मधील एहसान उल्ला खान हे कम्प्युटर तज्ज्ञ आणि मलेशियामधील शरण शेट्टी नावाचे शिक्षणातील एक मोठे व्यक्ती, त्यांनी त्या कॉन्फरन्समध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याचा उपयोग सगळं प्राध्यापक आणि विद्यार्थिनींना झाला. तर अशा तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून घेऊन स्वतःचे व मुलींचं ज्ञान हे वाढवलं जाते आमच्या महाविद्यालयात.
0: वा वा वा, म्हणजे मुलींच्या सर्वांगीण विकासाची काळजी नक्कीच या ठिकाणी घेतली जात असते. पण सर मला सांगा ना, आपल्या महाविद्यालयात अभ्यासक्रमा व्यतिरिक्त कुठले कुठले कोर्सेस अजून चालवले जात असतात?
1: आमच्या महाविद्यालयामध्ये रेग्युलर BA BCOM BSc MA MCOM MSc सोबतच BCA हा एक विषय आहे. त्याच्यानंतर बॅचलर इन व्होकेशनलच्या अंतर्गत ब्युटी थेरपी, फॅशन डिझायनिंग, नंतर व्हिडिओ फोटोग्राफी ह्या प्रकारचे कोर्सेस, नंतर फिनिशिंग स्कूल या माध्यमातून हे रोजगाराभिमुख कोर्सेस जे आहेत ते दिले जातात. सोबतच प्रत्येक विभाग 30 तासाचा एक त्या त्या विषयाचा आधुनिक पद्धतीचा कोर्स हा विद्यार्थ्यांना जवळजवळ फ्री असलेल्या माफक दरामध्ये दिला जातो.
0: अच्छा अच्छा. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांवर नेमका काय आणि कसा परिणाम होत असतो?
1: मोबाईल आणि सोशल मीडिया हे एक तंत्रज्ञानाची बाजू आहे. हे तंत्रज्ञान एका पद्धतीनं वरदानही आहे आणि शापही आहे.
0: बरोबर.
1: योग्य वापर केला विद्यार्थी ज्ञान वाढवू शकतात, पण अतिवापरामुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. आणि हा वापर करण्यापासून कशा पद्धतीनं करावा ही सांगण्याची गरज शिक्षकांची आहे आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे पालकांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे अचूक वापर व त्याचे योग्य संतुलन जे आहे ते आवश्यक आहे.
0: बरोबर. सर, करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी नेमकं काय लक्षात ठेवलं पाहिजे?
1: सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. या युगामध्ये विविध प्रकारचे करिअर उपलब्ध आहेत, त्यानुसार स्वतःची आवड काय आहे आणि आपण त्या क्षेत्रात किती क्षमतेनं काम करू शकतो आणि त्यामधल्या भविष्यातल्या संधी किती उपलब्ध आहेत या सर्वांचा विचार करून आपलं करिअर निवडावं. इतरांचं अनुकरण न करता स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवून आपलं करिअर निवडून पुढे जावं.
0: बरोबर. सर, पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद किती महत्वाचा आहे?
1: विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक आणि शिक्षक यांचा समन्वय अत्यंत महत्वाचा आहे. दोघांनाही विद्यार्थ्यांच्या समस्या जर समजून घेता आल्या तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. त्यामध्ये पालकांनीही कुठलाही अट्टहास करू नये की तू ह्या एकाच ह्याच्यामध्ये करिअर करावं, आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं ज्याच्यात क्षमता आहे त्याच्यामध्येच करिअर हे करावं.
0: सर, स्पर्धा परीक्षा आणि रोजगार याबाबत विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल?
1: स्पर्धा परीक्षेचा अर्थच असा आहे की आपण रोजगारासाठी स्पर्धा परीक्षा देतो आणि याच्यामध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यामध्ये सतत वेळेचा अभ्यासाचं नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यास मदत मिळते. आणि विशेष म्हणजे स्पर्धा करत असताना स्वतःशीच स्पर्धा करा. मला आज 90% मिळाले, उद्या मी 95% मिळवेल, त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये आत्मविश्वासानं जर प्रयत्न सुरू केले तर तुमचं स्पर्धा परीक्षेतलं यश हे तुमच्या पायाशी लोळण घेत असेल. आमच्या महाविद्यालयात भव्य दिव्य असं एक स्पर्धा परीक्षा केंद्र आहे आणि त्यामधून आमच्या प्राध्यापकांच्या मदतीने आमच्या इथल्या जवळजवळ 101 विद्यार्थिनी ज्या आहेत त्या विविध शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि हे या यशाचं एक अतिशय अचूक व योग्य उदाहरण आहे.
0: वा वा, खूपच छान. विद्यार्थिनींना आपण कुठला संदेश द्याल?
1: विद्यार्थिनींना संदेश देत असताना मी एकच सांगेल की मोठी स्वप्ने पहा आणि त्यासाठी सातत्याने मेहनत करा. अपयश आलं तरी खचून जाऊ नका. शिक्षण, संस्कार, आत्मविश्वास आणि शिस्त यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थिनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकते. समाजासाठी संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनणेही तितकंच महत्त्वाचं आहे.
0: अगदी खरंय. स्वतःच्या क्षमता ओळखून त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण जर रोजगार निवडला, करिअर निवडलं, तर नक्कीच तुम्हाला यशाचं शिखर गाठता येतो. अतिशय छान असा संदेश सरांनी आपल्या संवादातून दिलेला आहे. सर, पालकांसाठी काही विशेष संदेश?
1: पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावं, मुलींच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा आणि आजच्या युगात महिलाही प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे कार्य करत आहेत. सध्याची गरजही आहे की आपण दोन्ही चाकं जे आहेत गाड्यांची त्याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे. त्यानुसार आपला संसाराचा गाडासुद्धा चालत नाही आणि त्यामुळे मुलींना संधी आणि पाठबळ देणं ही काळाची गरज आहे.
0: अगदी खरंय. सर, आपल्याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे, त्यासाठी आपण काय विशेष सांगाल?
1: लेवा एज्युकेशनल युनियन जळगाव संचलित डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालय हे 1984 पासून महिलांना उच्च शिक्षण देणारे खानदेशातील एकमेव महाविद्यालय आहे. आणि लेवा एज्युकेशनल युनियनने 1916 मुलींना शिक्षणासाठी हॉस्टेलची सोय सुरुवातीला जळगावमध्ये करून दिली. म्हणजे त्यांचा विचार किती उदात्त होता, जवळजवळ 100-110 वर्षांपूर्वी हा विचार त्यांनी केला की मुली ह्या समाजामध्ये पुढे आल्या पाहिजे. तर त्या अनुषंगाने आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही विद्यार्थिनींना केंद्रबिंदू मानतो आणि त्या केंद्रबिंदूंचा विकास होत असताना शैक्षणिक विकास, गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापन, त्यामधले विविध कौशल्य, त्याच्यानंतर भव्य ग्रंथालय व संशोधन केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, महिलांसाठी जिमखाना, यूजी ते पीजीचे अभ्यासक्रम, स्वायत्त दर्जा, मुलींसाठी फॅशन शो, मुलींचा दहीहंडी महोत्सव, भारतीय संस्कृतीमधील विविध कार्यक्रम, निकालाची उत्तम परंपरा, उत्कृष्ट क्रीडा विभाग आणि या सर्व परंपरांमधून आमच्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे एक खासदार स्मिताताई वाघ व सध्याच्या जळगावच्या महापौर सौदीपमाला काळे यांच्यासारख्या माजी विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या आहेत.
0: खरंच अभिमानास्पद आहे.
1: त्या व्यतिरिक्तही बाकी क्षेत्रातही आमच्या विद्यार्थिनी अग्रेसर आहेत. जसे प्राचार्य आहेत, PSI आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत, सिने कलावंत आहे, त्यामध्ये उदाहरण म्हणलं तर पल्लवी जाधव आहे, उत्तम गृहिणी तर आहेतच आहेत आणि जवळजवळ जळगावमधल्या बऱ्याच घरांमध्ये ह्या उत्तम गृहिणी ते घर पुढे नेत आहेत आणि ती प्रथा सतत चालू आहे. 40 वर्ष जुने व विद्यार्थी व पालक यांचा विश्वासपात्र महाविद्यालय आहे. आमच्या महाविद्यालयाचा भरपूर संस्थांशी MOU करार आहे व त्या करारातून आम्ही कार्यक्रमसुद्धा घेत असतो आणि नियमित विद्यार्थिनींचे हित जोपासून व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन हे आमचा नेहमीच मानस राहिलेला आहे.
0: वा, छानच. सर, सर मला सांगा ना, पुढच्या काही वर्षात महाविद्यालयासाठी आपली स्वप्न काय आहेत किंवा भावी योजना काय आहेत, त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये आम्ही आमच्या महाविद्यालयाचा स्तर जर विचार केला तर शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामध्ये आमचं महाविद्यालय देशातील ठराविक महाविद्यालयामध्ये ठसा उमटवेल. त्यानंतर आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी ज्या आहेत त्या विद्यार्थिनी स्वतःच्या पायावर उभं राहतील. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणलं तर डिफेन्समध्ये करिअर करणे असो, पोलीसमध्ये करिअर करणे असो, की ज्याचा उद्देश असा आहे की त्या स्वतः शरीरानं आणि मनानं सक्षम होऊन आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडतील आणि आपला पुढचा प्रवास हा त्यांचा सुखकर होईल, हेच आमचं विचार आहे.
0: नक्कीच सर, तुमच्या भावी वाटचालीसाठी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आपण दिलेली माहिती विद्यार्थिनींसाठी आणि पालकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि उपयुक्त अशी ठरणारी आहे, याबद्दल शंकाच नाही. सर, आपल्या व्यस्त वेळातून आज आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमतर्फे मी RJ शुभांगी आपले मनस्वी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. या निमित्तानं शहरातील व परिसरातील सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना माझी आग्रहाची विनंती राहील की आपण नक्की आमच्या महाविद्यालयाला भेट द्या आणि आमच्या महाविद्यालयात प्रवेश घ्या. नक्कीच आम्ही तुमचा विश्वास सार्थ करू. तुमच्या काही सूचना असतील तर आमच्या महाविद्यालयाला द्या, आम्ही त्या सूचनांचं तंतोतंत पालन करू व विद्यार्थिनींचं हित जोपासू.
0: धन्यवाद सर.
2: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर जय शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्त हाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीत तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनुप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनुप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: स्वर आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभंगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो. गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते, तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: मी आर्जस्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना. ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल नाव पुसल जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना. अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

या खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात नाईन एफ एम, मी आहे तुमची मित्रांनो गुलजार. आपलं पाऊस, चहा आणि गुलजार मूड मध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळतात की ऐकणारा म्हणतो बॉस हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय.

0: ಗೋಳ ಚತುರ ಬೋಲ್ಲ ಗಾ
1: ಚತುರನಾ.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए। हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे। नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं।

0: चले।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत। गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात। ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत। यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन। श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही। रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं। आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दीदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो। हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं।

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफारीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार एस डी वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी. खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार RD बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली आहे की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात, हो ना?

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो. आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा. तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.
0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, हॅलो, नमस्कार. रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आरजे शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास.

लक्ष्मीकांत पेरेरार यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

दिवसानं ज्या गाण्याने एल पी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकलसुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एल पींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

0: पवन करे शोर,
1: शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर्जे शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी

तर श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य आहा। या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पिननी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं। लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे, नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा।

0: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्विस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वा. अँथनी गोन्सॉल्विस हे पॅरेलालजींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
2: What?
3: My name is Anthony Gonzalez.
2: That's all right.

0: कॉलोनी नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्विस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो राहू
4: क्या

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि एल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी एल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबूरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दिदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कटे जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत पॅरेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगीसोबत, फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हाय, हॅलो, नमस्कार, मी तुमची आरजे शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांकी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: स्वर आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो में न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया। यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत। यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग। ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग। या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे। हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे, काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं।

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही एक सुश्राव्य गुंफण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

त्यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: ట్యూన్ ఇన్ ఎనీవేర్ రేడియో మన్ భవన్ 90.8 FM ఆల్వేస్ హార్ట్ టచింగ్.
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओपी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मनभावन 90.8 FM ची आरजे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई, आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: Mavan 90.8 FM, always heart touching.
1: गाता रहे मेरा दिल. रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन, गीतकार शैलेंद्र.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: ಟ್ಯೂನ್ ಗೆಲೆ ರೇಡಿಯೋ ಮನ್ ಭಾವನ್ 90.8 FM ಆಲ್ವೇಸ್ ಹಾರ್ಟ್ ಟಚಿಂಗ್.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्डीज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।
2: ¶¶

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी,

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

त्यानंतर जुगनू या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं आपण ऐकूया.

0: उम्र है
1: छोड़ो बहाना।
2: यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया।

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूयात.

0: श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां गुड नाईट.
2: अच्छा गुड नाईट.

0: मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर्ज शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडी सुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: या गाण्यातील बँजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लाग. ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग
1: श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 एफएम ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी सच है दुनिया.

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहिती आहे का? हा आवाज शम्मीजींचा नव्हता, तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं, 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोतेहो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. हां, आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशन यांनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग। ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती। काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझं सुद्धा फेवरेट सॉन्ग आहे।

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक, वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं। ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं तुम

0: RJ विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व। ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत, पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे। पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत। आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय, ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.